0: थे मी हया तुगा मी हया तुगा
1: समाओ गया तीवे ही एफएम तीवे ही एफएम तीवे ही नायक
2: नोदिह एके मेगाहर्ट्स तीवे ही एफएम
3: लावे कफ़ा हो लावे

0: Lunch break.
1: Lunch break.
2: Lunch break.
3: Lunch break.
0: Lunch break.
1: Lunch break.
2: Lunch break.
3: Lunch break.
0: Lunch break.
4: मुझे के मेगर्ट्स दिवे फिर मेगर्डी का कुरिया गेंदा लंच ब्रेक में तो के शो दे जो माँ में कुरिया गेंदा रु गानों ना गावाई तक में बालाला ने गानों ना गावाई तक बालाला र अवन माध्य में बालाला ने दिवे राज्य के खंड तक गोले गानों ना गावाई तक बालाला इरु दिवे राज्य के बीमा बिंग गुलिफवा वैग सरहद के इतुरा दिवे राज्य के इतिरे खंडा आके पहले जिक कंडा सरहदी कंडा मिखाड़ू तक के आड़ी गवा फस कंडा मिखाड़ू तक का गोलीफवा वैग सरहद कीवस दिवेराज्य के सियादती बारुग दशुगवा तंतम देनवण माद्य बालालर दिवेराज्य के हास एकते सौदी सरहद के तेरे गवा दीरुं हुरी नुत दीरुं मेंने ताबी हुरी हाइच बेनुं कुरुमा बेलेहेट्टुमा मिकंकमा बेहे इदारी कंत तं हिंगुमा एनुं वेस एकते सौदी बेनुं त हिफुमुगे सरहद के मच्च ಸಿಯಾದತಿ ಹಗ್ಗು ಲಿಪಿಗೆ ಮಣಿ ದಿವೆ ರಾಜ್ಯ ಅದಿ ಎ ಸರಹದ್ದುಗೆ ತೆರೆಗ ತಬೀ ಆಮ್ದನೀತಕ್ಕೂ ಬೇಣು ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ರೈಯಿತುಂ ಪಿಯವಾ ಎಹೆಂ ಬಯಕು ಇತ್ತಿಸೋದಿಗೊತುಂ ಕುರಂವಾಣಿ ನುವತ ಎ ಸರಹದ್ದುಗೆ ತೆರೆಗ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ತಹುಲೀಲ್ ತಕ್ಕೆ ಎವ್ವಿಸ್ ಕುರಂವಾಣಿ ಅದಿ ಇಸ್ವೆದಿಯ ಫದ ಬೇಣುಮಟ್ಟಕ ಎ ಸರಹದ್ದುಗೆ ತೆರೆಗ ಎವ್ವಿಸ್ ಭಾವತೆಗೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ತಾಣೆ ನುವತ ಎಚ್ಚೆ ಬಹಟ್ಟಂ ವಾಣಿ ನುವತ ಹಿಂಗಂ ವಾಣಿ ದಿವೆ ಸರ್ಕಾರಗೆ ಹುದ್ದ ಲಿಬಿಗೆ ಮೀಗೆ ಇತುರು ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಸರಹದ್ದುಗಯ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಸರಹದ್ದಿ ಕಂಡುಗೆ ಕಂಡುಗ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಕಸ್ಟಮ್ಸ ಫ್ಯಾಸಾಯ ಇಮಿಗ್ರೇಷನ್ ಅಭೆ ಕಾನೂನ್ತಕ ಸಿಹಿ ಬೇನುಂತಕಟ್ಟಕ ಹದಾಫವ ಕಾನೂನ್ತಕ ಖಿಲಾಫ್ ಮೂ ಮಣಾಕುರ್ಮ ಶಾಹ್ ಎ ಕಾನೂನ್ತಕ ಖಿಲಾಫ್ವ ಮೀ ಹುಣ್ಣ ಅದಬು ದಿನುಮಟ್ಟಕ ಕುರಂಜೆ ಏಕೈಕಿ ಕಂತದ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಕುಳಿಫವ ಕಂಡುಗ ಹಿಂಗುಮುಗೆ ಇಖ್ತಿಯಾರ್ ದಿವೆ ದೌಲತ ಲಿಬಿಗೆ ಮೀವಾಣಿ ಅದೇ ಸಮ ಕುರಿಯಂಗ್ ಎಪೊಹೊರಿ ಮೀ ಇತುರು ಗಾಣುಣ್ ತಕ ಗವಾಯತಕ್ಕೆ ಮಿಕ ಮಗಳಿಗೆ ಹಮ ಹಿಗ್ಯಾಮ್ ರೀತಿ ಲವೆ ಕ ಫಹುಷ ಹೋ ಎ ಬೇಕೀಗ ಬದ್ದು ಕೊಲ್ಲಾಣ
5: Take it or leave it, baby, take it or leave it, but I know you won't leave it.

0: ईशा सुवाने कुरंता
1: कब्बला
0: दिवे ही बहुगा सुकुं कुरे व्या कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगालो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेवो
0: वारा रंगालो वेहे ता फेंडने को मैं बुनमा की कोबा
2: लिबे फुर्सत के बेनुं हिफु माटु कब्बला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मी तैयार वनी दिवे ही फे मुंगेनस ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवे ही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣಿಹರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯನ್

0: mi lavayaki inge
1: ale
0: lavage namaki valobi mi e ahashe inge
1: ale
0: mi bari ge lavay inge
1: oho
0: mi lava ami kon album ge lavay kan bune den vi maria inge
1: ai
0: furthama jawab kamiyoti naya album devana jawab kamiyoti nuguda deha sevana har ge lavay mi inge
1: ಹೀವನಿ
0: ನಯ ಹೆ ಎಹೆಮ ಮಹೀವ ಗೊತ ಗಾಬುರಿ ಎತ್ತೋ ತಿಯಲ್ದಿ ಎಹೆಮ ವಿ ಮಹಮ ರಂಗಳು ತಣುಗ ಇಜೆ ಹುಣಿ ಹಿಂಗೆ ಹೀವಿ ಹೀವ ಹಿಫಿಜ್ಜೆ ತಾ ಹಿಫೇನ ದೋ ಓಕೆ ಎಹೆಮ ವಿ ಮಹಮ ಎಲವ ಹಿಂಗೆ ಜಹಾಲ್ ದೇಣಿ ಮರಿಯಣ್ಣ ರೀತಿ ಲವ ಎತ್ತಾ ದೋ
1: ಹ್ಮ್ ओके
0: वन हम ओके वन कोंकुच का जहा देम विनावा
1: जहा देम हम सामायंग एम पुरसला देन देन आडुग दीमा से एकम का हम दीवा के मुराली के करे कुजिनला
0: ए विदो
1: अदन नमु न को मुस्लिम का हम उरी है देखल न कमल न ने निमुन
0: ए ए रेकार दुवा ड्राइवर आ रुली तमी आर हासे नुकुरे ಮ್ಯಾರಿಯಾ